0: आणि शिवाजी डिसिजन आहे.
1: शिवाजी डिसिजन पण Did you back with that good service?
0: Perfect for voyage too.
1: Was there a good service on your subpoena?
0: Negative, no service.
1: Never.